कौन तुझे रोके, कौन तुझे टोके, कौन तुझे रोके, कौन तुझे टोके, दुनिया को दिए जा धोके पे।